0: One's breach of peace, it does not undermine their right to protest, which is a constitutional right.
1: सकाळी 3:30 वाजता दिल्ली पोलीस मला म्हणजे सकाळी 3:30 की तुमच्या आई वडिलांना फोन लावा. 3:30 वाजता आई वडिलांना फोन लावून द्यायचं कारण काय, त्यांना भीती घालायची आधीच माझी आजी वारलेली त्या दिल्ली पोलीस म्हणजे सकाळी 3:30 वाजता तुमच्या आई वडिलांना फोन लावून सांगा तुम्ही अटक झालेले म्हणून. हा काय प्रकार आहे, म्हणजे भीती निर्माण करायचाच प्रयत्न होता ना. मी त्यांना दुपारी म्हणलं, जेव्हा त्यांनी मला सांगितलं आजी वारली आहे, मी त्यांना म्हणलं माझ्या भावाला मला फोन लावू द्या जो गावात राहतो, त्याच्याशी मला 2 मिनटं बोलू द्या, ते म्हणे नंबर सांग. म्हणलं नंबर मला पाठ नाही भावाचा, तुम्ही माझा फोन 2 मिनटासाठी द्या, मी त्याच्यातून नंबर काढून देतो तुम्हाला, तुम्ही लावा फोन, मी दुसरं काहीच करणार नाही. म्हणलं मला फक्त नंबर तर काढू द्या त्या फोनमधनं. दिल्ली पोलिसांनी 2 मिनटासाठी मला माझा फोन दिला नाही.
0: The political face-off over the opposition protests and the CJP stir has intensified, with Congress accusing the Modi government of attacking democracy and imposing an undeclared emergency. The opposition has sharpened its attack, accusing the government of suppressing the voice of the youth. The left party CPIM maintains that they vow to continue its protests until the CEC resigns. Opposition leader Rahul Gandhi has alleged vote theft and election theft and said this is a crackdown on the youth of the country. Priyanka Gandhi Vadra, meanwhile, has accused the government of illegally detaining MPs and protesters and bringing Delhi to a complete halt. BJP, of course, has hit back, accusing the opposition parties of attempting to create anarchy and trying to destabilize the country after electoral defeats. The party maintains that governance cannot be dictated from the streets and has challenged Rahul Gandhi to substantiate the allegations.
2: Mr. Luna, you kill me.
3: I will not move.
2: Don't touch me.
4: जो छात्र नौजवान गिरफ्तार हुए उनको सरकार रिहा करे. जो सरकार कमजोर होती है, जिसके अंदर डर होता है सरकार जाने का, वो अन्याय करते हैं. कौन नहीं जानता इलेक्शन कमीशन बेईमान है? कौन नहीं जानता इलेक्शन कमीशन झूठ बोलता है? कौन नहीं जानता कि इलेक्शन कमीशन बीजेपी के लिए काम कर रहा है? और बीजेपी के लोग इतने बड़े बड़े कार्यालय बना रहे, क्यों बना रहे हो कार्यालय? वहीं पर एक कमरा ले लीजिए या फ्लोर ले लीजिए, वहीं रहने लगो आप, कार्यालय वहीं से चलाइए. इलेक्शन कमीशन का काम है कि वोट डालने आए लोग, ज्यादा ज्यादा वोट बने. पहली बार ऐसा देखने को मिल रहा है कि वोट न बनवा पाए आम लोग और वोट डाल ना पाए आम लोग.
5: मैं मानता हूं कल जिस तरीके से आंदोलन का आह्वान किया गया और उसके माध्यम से जिस तरीके से देश में एक अराजकता का माहौल उत्पन्न करने की सोच को बल देने का काम किया जा रहा था, ऐसे में कल जिस तरीके से केंद्र सरकार के द्वारा इसे नियंत्रित किया गया, अपनी बातें आप रखिए, बातें रखने में कहीं कोई दिक्कत नहीं.
0: And as the allegations and counter-allegations continue, as the debate pans on the Supreme Court of India about the right to protest, freedom to protest, and the concerns of the government about anarchy and destabilization, we are at a right time where we discuss about the ambit of the freedom of protest and also the manner in which the government has tried to curtail protests in the national capital and in other parts of the country. Is that proportionate? Is that legitimate? Is that under the rule of the law? Vinusha Reddy, the spokesperson of the BJP, Amisha Thakur, the spokesperson of Congress Party, and Mol Parvar, Panwar, the spokesperson of the Aam Aadmi Party. Tushar Gupta, political analyst, joining us on the broadcast. Good evening to all of you. Thank you so much for joining us on the broadcast. Vinusha ji, coming to you first, taking your view. As far as the Supreme Court is concerned, there were many questions that were raised today. One of the key things that has been put forward by the opposition leaders is that MPs are being detained. The CJP says that there is an disproportionate crackdown on the protesters. We saw visuals of lawyers being dragged from right outside the Supreme Court of India, with a senior advocate being taken into custody by the Delhi police. Is this proportionate?
6: Anusha, good evening to you. See, the freedom of expression as guaranteed by Constitution 19 comes with a caveat that it will be coming with a regulation and it should not disturb public order, national security and integrity. And as you have seen in the previous Delhi riots also, whatever the CJP, it is nothing but the old wine in a new bottle. It's a new face of app. I want to remind you, Anusha,